नमस्कार, आकाशवाणी पणजी 105.4 MHz तुम्ही ऐकतात FM रेनबो. तेच वांगडा 1278 किलोहर्ट्साचेर डिजिटल मोडाचेर तुमकां आयकूंक मेळटात न्यूज ऑन एअर आणि म्हादय चॅनल. ऐकपेनो आयज वार सोमार, भारतीय सौर दीस 21 वैशाख 1948 म्हळ्यारूच 11 मे 2024. सकाळची 5:55:30 जातात. FM रेनबोच्या प्रसारणाक आता आम्ही सुरुवात करतात. सुप्रभात.

ऐकपेनो स्वर जाऊन 5 मिनटां आणि 40 सेकंद जातात. तुम्ही ट्यून केला 105.4 मेगाहर्ट्झाचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो एफ एम रेनबो चॅनल. एक नजर मारूया आयच्या आमच्या तरेकवार कार्यावळीचेर. आता ही कार्यावळीची रुपरेषा सांगू जाल्या उपरांत ऐकूंक रावात आमची भक्तगाण्याची कार्यावळ पुष्पांजली. सवर जाऊन 30 मिनटांचेर कोंकणीतल्यान मुखेल खबरो जाल्या उपरांत हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ. हातूंत विदुषी कल्याणी रॉय हांचे सतारवादन राग गुजरी तोडी. सातवर जाऊन 10 मिनटांचेर नमस्कार गोवा हे कार्यावळीत विचार किरण दिनविशेष. तेच प्रमाण सातवर जाऊन 45 मिनटांचेर कलात्मक गोंय ही वळेरी. ह्या वळेरेचो आयचो वांटो 5वो विशय आसा गोंयची नीज लोकवाद्यां. मजगती सातवर जाऊन 25 मिनटांचेर आयकूंक रावात प्रादेशीक खबरो. 8वर जाऊन 15 मिनटांचेर कातारांची कार्यावळ. 8वर जाऊन 30 मिनटांचेर प्रायोजीत कार्यावळ गुड मॉर्निंग लॉर्ड. सदाबहार पन्ना हिंदी फिल्मी गीतांचो आस्वाद तुमकां घेवंक मेळ्ळो आयच्या सकाळच्या कार्यावळीत बरोबर 9 वरांचेर. 10वर जाऊन 10 मिनटांचेर तरेकवार मराठी गीतां.

कोंकणी सुगम संगीताची कार्यावळ 11:05 आमच्या आयच्या दनपाच्या सभेत 12:10 चित्ररंजन हिंदी फिल्म गीतां दनपारा 1:05 कातारांची कार्यावळ 2:00 मराठी भक्ती गीतां 2:32 सावन तरेकवार पश्चिमी संगीताच्यो कार्यावळी सुरवेक जुग बॉक्स 3:00 आरजी चॉईस 4:05 तुमच्या मागणीच्या पश्चिमी संगीताची कार्यावळ आणि 5:10 वर्ल्ड म्युझिक आमच्या आयच्या सांजेच्या सभेत 5:35 मराठी फिल्मी गीतां 6:05 रेनबो सांज 7:10 बॉलिवूड संगीत सफर 8:20 असा तरेकवार रुची कातारा ऐकपाचो सदाबहार पुन्ही हिंदी फिल्मी गीतां परतून एकदा तुमकां ऐकूंक मेळटली रातच्या 8:30 9:15 सावन आमच्या आयच्या रातच्या कार्यावळीत तरेकवार पश्चिमी संगीत सुरवेक एसडी वन्स मोर 10:05 आरजी चॉईस आणि निमण्या सुवातेर 11:10 जॅझ टाईम तर एकपणे ह्यो आशिल्ल्यो आयच्या दिसा वितरपाच्यो आमच्यो तरेकवार कार्यावळी ज्यो तुमकां आयकूंक मेळटल्यो 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राच्या ह्या FM रेनबो सेवेंत.

ऐकपणा तुम्ही ट्यून केला 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राचा हो FM रेनबो चॅनल. सकाळची 19:19 आतात. या खेळात तुम्ही ऐकतात आमची भक्ती गाण्याची कार्यावळ पुष्पांजली.

पुष्पांजली, भक्तिगायनाची ही कार्यावळ सोपयता आसतना आमचे मोगाळ मायेचे भारत भुयेचे हें गीत

0: पुराय जगान आपणायला योग।
1: योग जो दिता शारीरिक आणि आत्मिक शांती।
0: योग पुराय जगाक भारताची देणगी।

नमस्कार, युवासाका मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पयले ज्योतिर्लिंग सोमनाथ महादेव देवळाच्या पुनर्बांदणीक 75 वर्सां पुराय जाल्ल्या निमतान सोमनाथ अमृत पर्व 2026 वांटो घेतले. प्रधानमंत्री मोदी हांणी काल तेलंगणांतल्या हैदराबाद शारांत सुमार 9400 कोटी रुपयांच्या जायत्या मुळाव्या साधन सुविधांचे आनी उद्देगीक प्रकल्पांचे उक्तावण केले आनी बुन्याद घाली. केंद्रीय घर मंत्री अमित शाह हांणी काल देशांतल्या हुंवार आनी उश्णतेच्या लाटांक तोंड दिवपाचे तयारीचो सविस्तर नियाळ घेतलो. तामिळनाडूचे मुखेलमंत्री जोझफ विजय हांणी काल चेन्नय शारांत राज्यांतल्या कायदो आनी सुवेवस्था परिस्थितीचेर वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांबरोबर बसका घेतली. तांकां वेगवेगळ्या खात्यांतल्या अधिकाऱ्यांनी सध्याच्या परिस्थितीची माहिती दिली. उत्तर प्रदेशाचे मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ हांणी आपल्या मंत्रिमंडळाचो विस्तार केला. आज आयपीएल क्रिकेट सर्तीन पंजाब किंग्स दिल्ली कॅपिटल्स आड खेळटले. ही मॅच धर्मशालांत सांजवेळा 7:30 वरांचेर सुरू जातली. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

ऐकवेनो सवारा जाऊन 32 मिनटांचो हवे तुम्ही ट्यून केला 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राचो हो FM रेनबो चॅनल. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आम्ही ऐकतले विदुषी.

आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता ऐकात आकाशवाणी पणजीच्या यूट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा. लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा.

0: एफएम रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घरा घरान
1: हाय हाय आणि आता तर एफएम रेनबो पणजी पावता पुराय संसारांत
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात एफएम रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी एफएम रेनबो
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हळ्यार भाषा सिलेक्ट करात
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि एफएम रेनबो गोवा सिलेक्ट करात
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन एफएम रेनबो
0: आकाशवाणी पणजी केंद्राचं एफएम रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर
1: हय पुराय संसारभर
2: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स
3: वेव्स
2: हातून तुमका विनामूल्य मेळटात
3: मुव्हीज शोज सिरियल्स ऑडिओ गेम्स लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किती
2: तर करात बेगोबेग डाउनलोड
3: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान
2: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी
3: वेव्स
0: खंय वता इतले ताकतिकेन
4: आणि खंय बाजाराक
0: बाजाराक आणि पोती खंय तर
4: पोती पोती त्या दितात मगो फुकट
0: पहिले ही सवय तुमची ही सवय सामकी चुकीची असल्यानीच आमच्या सैमाची वाट लागल्या
4: मागीर
0: बाजाराक वतना घरा कडल्यान कपड्याची पोती व्हरची म्हणजे प्लास्टिकचो कोयर घरा येवचो ना
4: कळ कळ कपड्याची पोती
0: से नो टू प्लास्टिक

ऐकून सकाळची 7 वरां जावन 10 मिनटां आतात. तुम्ही ट्यून केला 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राचो हो FM रेनबो चॅनल. नमस्कार गोवा.

0: ऐकपर्यंत तुम्ही ट्यून केला 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल आणि या खेळात तुम्ही ऐकतात कार्यवाह नमस्कार गोवा.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागाकडल्यान आयिल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरा विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामा खातीर अर्ज मागयता.
2: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
3: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सां.
1: कोंकणी भाशेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
2: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आणि आवाजाची चाचणी जातली.
3: उमेदवारांनी ठरायली फी भरून आपलो अर्ज खबरा विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
1: अधिक माहिती खातीर
2: संपर्क क्रमांक 7020672710.
1: नंबर परतून एक फावट 7020

हे जहाज किनारी आनी सागरी देखरेख प्रतिबंध शोद आनी बचाव तस्करी विरोधी मोहीम आनी सागरी प्रदुशण प्रतिसाद हांचे सयत वेगवेगळ्या प्रकारच्या सागरी मोहिमो हातांत घेतले. गोवा शिपयार्ड लिमिटेड वरवीं स्वदेशी बनावटीची रचना आनी बांदणी आशिल्ले हे जहाज भारताच्या जहाज बांदणी क्षमतेतले एक म्हत्वपूर्ण पावण आसा. 50% स्वदेशी घटकांचो आसपाव आशिल्ले हे जहाज संरक्षण उत्पादनांत देशाची वाडटी स्वयंपूर्णता अधोरेखीत करता आनी केंद्र सरकाराच्या आत्मनिर्भर भारत आनी मेक इन इंडिया उपक्रमाक अनुरूप अशें आसा. आज राज्यांतले चडांत चड तापमान 35 ते 36 डिग्री सेल्सियस जाल्यार उण्यांत उणें तापमान 26 ते 27 डिग्री सेल्सियस मदीं उरतलें असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. आयपीएल क्रिकेट सर्तीन काल राती रायपुरान रॉयल चॅलेंजर्स बँगलुरून मुंबय इंडियन्साक 2 विकेटींनी हारयलो. पयली फलंदाजी करपी मुंबय इंडियन्सान निर्धारित 20 ओव्हरींनी 7 विकेटी वगडावन 166 धांवड्यो केल्ल्यो. तिलक वर्मान 42 बॉलांनी 57 धांवड्यो केल्यो. बँगलुरा खातीर भुवनेश्वर कुमारान 4 विकेटी घेतल्यो. ताका जाप दितना रॉयल चॅलेंजर्स बँगलुरून 8 कडे वगडावन हे लक्ष यशस्वी रित्या गाठले. भुवनेश्वर कुमाराक प्लेयर ऑफ द मॅच म्हूण जाहीर केलो. ताचे आदीं दुसऱ्या एका मॅचीन चेन्नय सुपर किंग्सान लखनौ सुपर जायंट्साक 5 विकेटींनी हारयलो. आज ह्या सर्तीन पंजाब किंग्स दिल्ली कॅपिटल्स आड खेळटले. ही मॅच धर्मशालान सांजवेळा 7:30 वरांचेर सुरू जातली. ही आसा एक कळोवणी. आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीज न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर ह्या वर्गवारीन तात्पुरत्या कराराचेर एम्पॅनलमेंटा खातीर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयता. उमेदवार पदवीधर आसप गरजेचे, पिराय 21 ते 50 वर्सां मजगतीं आसची, कोंकणी भाशेचें बरें गिन्यान आसचें, तशेंच इंग्लीश कोंकणी आनी कोंकणी इंग्लीश अणकार करपाचें कसब आसचें. प्रसारणा खातीर आवाज योग्य आसपाक जाय. इच्छूक उमेदवारांनी थारायल्ली फी भरची आनी ताची पावती जोडून आपलो अर्ज हेड ऑफ RNU आकाशवाणी पणजी आल 3 पणजी गोवा 403-001 हांगा सादर करचो. निवड प्रक्रिया, लेखी परिक्षा आनी मुलाखत अशा 2 पावण्यार जातली. मायाच्या 17 वेर मेरेन अर्ज करपाक मेळटा. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 7 वेसांक.

ऐकपेनो, महाराष्ट्रातल्या समाजसुधारकांच्या पहिल्या पिढीतले श्रेष्ठ समाजसुधारक आणि मुखेलपणान श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची आणि सामाजिक दास्याची मीमांसा करपी क्रांतिकारक विचारवंत म्हणल्यार महात्मा ज्योतिबा फुले. आयज तांची जयंती. मूळचे गोरे हे आडनाव बदलून फुलांच्या धंद्याक लागून फुले हे तांचे उपनाव झाले. समता प्रधान समाज निर्माण करपा खातीर आणि अंधश्रद्धांचे निर्मूलन करून वैचारीक क्रांती करून भारतीय समाजाची पुराय तरेन उदरगत करपा खातीर सत्यशोधक समाजाची स्थापना ताणी केली. आयच्या दिसा 1888 वर्षा महात्मा ही पदवी तांकां मेळी, ती पावती दिता तांच्या महान कार्याची.

Ek ben nou aiz Rashtriya Tantra Ginyan Dis. 1998 वर्सा पोखरण हांगासर भारतान केल्ल्या यशस्वी अणू चाचण्यो ऑपरेशन शक्ती ह्या नांवान केल्यो. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हांच्या मुखेलपणाखाला भारतान पोखरण 2 अंतर्गत 3 यशस्वी चाचण्यो केल्ल्यो, जाका लागून भारत अण्वस्त्र सज्ज दीस जालो. आयचो हो दीस मनयतात देशाच्या वैज्ञानीक प्रगतीचे स्मरण करपा खातीर. आयतो दीस दिता स्वदेशी तंत्रज्ञानाक उर्बा आनी करता समेस्त शास्त्रज्ञ अभियंते आनी तंत्रज्ञांच्या योगदानाचो गौरव.

0: आज आमचे मध्ये असतात लोककला अभ्यासक मानाधिक विनायक विष्णू खेडेकर. नमस्कार आणि योकार.
1: नमस्कार
0: सर. गोयच्या प्रयोगजीवी कलांचे प्रकटीकरण जे असा त्याच्यो पद्धती ज्यो असतात ताचे वेल्यान तांचे विभाजन जर करचे झाले इन्फ्लुएन्सच्या नदरेन म्हणा किंवा त्यांची शैली तांचे स्ट्रक्चर तर कशा पद्धतीचे विभाजन जाऊ येतात.
1: गोय जरी माणकुले म्हणे तरीक ह्या गोयन सांस्कृतिक नदरेन पळयतकच तीन मुख्य भाग गोयचे जातात आणि त्याचे भायरी आणि एक भाग उरता. हांव या कलेच्या नदरेन सांगता कलेच्या प्रांतातच सांगता की जसे एके वटेच्यान मांडवी आणि जुवारी हे दोन न्हयो जर झरल्यो जाल्यार ताचे मदलो प्रदेश हो मध्य गोय मदले गोय. त्याचे दावे वटेच्यान असा उत्तर गोय आणि उजवे वटेच्यान असा ते दक्षिण गोय. सत्तरी हाचे सामकी भायर उरता. ताका लागून हे अशे चार भाग धरूं येतात.

या चार भाग कलेच्या क्षेत्रांतनू जर आम्ही पळेलं जायत या फरकांनी वेगळे केले गोयचे परत आणि दोन वेगळे भाग असतात ते म्हणल्यार जुन्यो काबिजादी आणि नव्यो काबिजादी. पोर्तुगीजांचो पहिलो प्रभाव दिसतलो तो ह्या जुन्या काबिजादीचेर आणि ताका लागून जुन्यो काबिजादी आणि नव्यो काबिजादी ह्या दोनातूय भितर एक सांस्कृतिक अशी सांखळी म्हणूया सरफळी आसा तिचोय विचार जावंक जाय.

0: ज्यांना आम्ही सांस्कृतिक नजरेन पळतात त्यांना एक अशा दिसता एक धालो घेऊया आम्ही. जुन्या काबिजादेंतलो जर धालो घेतलो जायत जाल्यार थंय सुरवातूकच एक गीत आसा. हे गीत विधी म्हणजे नाच करिनासतना फकत म्हणपाचे.
1: आमच्या श्रोत्यां खातीर म्हणून इल्लेशे म्हणून दाखयात न्ही.
0: आमगेल्या मांडारी पेटेल दियो त्या दिय पाया तुम्ही पोडाय गे आयच्यान धालो कोराय गे. येत भशेन दवरलो नाल्लू त्या नाल्ला पाया तुम्ही पोडाय गे. आता हो दिवो आणि नाल्ल हो ख्रिश्चन धर्मात नाशिल्लो पण संस्कृतींत आसा आणि ताका लागून तो धालो थंय आयला. पूण अशेच भशेचे नवे काबिजांतले गीत आसा. पेटयले दिवे थिविले मांडार देवाचे देवरंभ येता गे देवाचे देवरंभ येता म्हणती सखया साद घाला गे मांडार खेळू येया गे. आता थंय परत होत मांडाचो जर विचार केलो जाल्यार पाजगे बाये पाजगे साश्टी तोळ्याची पाजगे मांडा खुरीसू भायर सोल्ला दोंगरान बांदल्या पाजगे अशे गीत थंय येता. जाल्यार हे वटेच्यान घाटार पडे पावस गे कोणे आरत्या धरी गे सातेर माया भायर सरल्या भिजले पालखे गोंडे गे अशे भशेची येता.

0: खेडेकर सर, गोंयांत दोन व्हडले सांस्कृतीक उत्सव जाका म्हणूया किंवा सांस्कृतीक पद्धती आसात, एक शिगमो आणि एक धालो. ह्या दोन घटकांनी लेगीत प्रकटीकरणाचे विभाजन जाऊ शकता.
1: निश्चितपण कितें असा, ज्यांना आम्ही शिगमो आणि धालो हे दोन तुम्ही हे केले ताचेच वांगडा आणि दोन खबरी आमकां घेऊक जाय ज्यो आमकां कुशीन दवरून भागना. त्यो एक म्हळ्यार इंत्रुज, जुन्या काबीजां जाता तो धालो जाता तेच भशेन आदिवासींच्यात धिल्लो हो प्रकार जाता. तो बरोचसो वेगळो आसा आणि एकठांय आसा, फरक आसात. ताका लागून शिगमो आणि धालो ह्या दोन उत्सवांचो प्रयोगजीवी कलांचे नदरेन जेन्ना आमी ह्या उत्सवाकडे पळयतात, सदीच्या कापडान आमी खेळ खेळयलो अशे भशेन तो खेळ आणि खेळ भायर आयल्या खेळगडी अशें गोंयांत आसा. गोंयच्या एकूण सगळ्या प्रयोगजीवी कलांचेर एक तर शिगमो व धालो धिल्लो हांचो पूर्णतः प्रभाव आसा. शिगम्यात धोल वाजता तो रणमाल्यांतय वाजता आणि शिगम्यात घुमट वाजता ते जागरांत गावडा जागरांतय वाजता. शिगम्यातली गीतां काय हांगासर

मांडार वेगळ्या वेगळ्या नाचांनी येतात. शेवते झाडाच्यो लांबताळयो लांबताळयो शेवते फुलकळयो. हे गीत इंत्रुजांत मेळटा, शिगम्यात मेळटा, आणि तेच एक वेळ तालगडी खेळटानाय तेच.

0: आयबनो कलात्मक गोय है वळेरीचो हो आशिलो आयचो वाटो
1: लोक कला मधले प्रादेशिक वेगळेपण
0: गोयच्या लोक तसेच पारंपारिक प्रयोगजीवी कलांविषयी म्हणजेच गोवन फोक अँड ट्रेडिशनल परफॉर्मिंग आर्ट्स हांचे विषयी अधिक माहिती करून घेऊपाक ऐकूंक रावात फुडले सप्तकांत हेच दिसा आकाशवाणीच्या पणजी केंद्रावयल्यान ही कार्यावळ कलात्मक गोय आणि ह्या कलात्मक गोयच्या भोवणेर तुमचे वांगडा असतलो हांव डॉक्टर साईश देशपांडे नमस्कार
1: गोयच्या लोक तसेच पारंपारिक प्रयोगजीवी कला प्रकारांचेर नदर घालपी कार्यावळ कलात्मक गोय तुम्ही निकतीच ऐकली संशोधन लेखन आणि प्रस्तुती डॉक्टर साईश देशपांडे हांची आशिल्ली ही आकाशवाणी पणजी केंद्राची निर्मिती
2: ईशान तुम्ही ऐकतले कार्यावळ कलात्मक गोय आणि हाच्या सांगतकच नमस्कार गोवा ही कार्यावळ

नमस्कार, हांव कोंकणी साहित्यीक हेमा नायक. लेखन ही जशी एक सर्जनशील प्रक्रिया, तेच भशेन रेडिओवेले कार्यावळी आयकुप्यांच्या विचारांक चालना दितात. अश्योच मनभुलोवणे कार्यावळी प्रसारीत जातात आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान. हांव त्यो आयकून आनंद घेतां. तुम्ही मजरत आयकात आनी आस्वाद घ्यात.

0: FM रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घरा घरान
1: हाय हाय आणि आता तर FM रेनबो पणजी पावता पुराय संसारांत
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात FM रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी FM रेनबो
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हळ्यार भाषा सिलेक्ट करात
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि FM रेनबो गोवा सिलेक्ट करात
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन FM रेनबो
0: आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर
1: हय पुराय संसारभर

आयकून सकाळची 8:15 त्यात तुम्ही ट्यून केला 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल. आयकून आज सकाळी बरोबर 8:30 ऐकूया प्रायोजित कार्यावळ गुड मॉर्निंग लॉर्ड. पण त्याच्या पहिली ऐकूया काय रुचीक अशी कातारां आणि कार्याच्या सुरवेक विल मिक्स टू यू म्हणटा संसार बदललो.

ऐकपनो 8:30 आता सकाळचे तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचं हो FM रेनबो चॅनल. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम गुड मॉर्निंग लॉर्ड.

आयकून सकाळचे बरोबर 9 वरां जातात. तुम्ही ट्यून केला 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राचो हो FM रेनबो चॅनल सदाबहार. आस्वाद घेऊया पोन्न्या हिंदी फिल्मी गीतांचो काय खिणा भितर.

0: हो आवाज असलो उषा मंगेशकर हांचो दो चेहरे या फिल्मातलें हें गीत बरयल्लें भरत व्यासाणी आनी ह्या गिताक संगीत दिल्लें सोनीक ओमी हांणी. इशान तुमी आयकतात पन्न हिंदी फिल्मी गितांच्यो कार्यावळ सदाबहार आकाशवाणी पणजी केंद्राच्या ह्या FM रेनबो चॅनलार.
1: आणि खंय बाजाराक
2: बाजाराक आणि पोती खंय तर
1: पोती पोती ते दितात मगो फुकट
2: पहिले ही सवय तुमची ही सवय सामकी चुकीची असल्यानीच आमच्या सैमाची वाट लागल्या.
1: मागीर
2: बाजाराक वतना घरा कडल्यान कपड्याची पोती व्हरची म्हणजे प्लास्टिक चकोयन घरा येवचो ना.
1: कळ कळ कपड्याची पोती
2: से नो टू प्लास्टिक.

ऐकून सकाळच्या बरोबर 9:17:30 जातात. तुम्ही ट्यून केला 105.4 मेगाहर्ट्झचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो FM रेनबो चॅनल आणि या खिणाक तुम्ही ऐकतात सदाबहार.

आणि सदाबहार ही कार्यावळ मुकारवत असताना मुकेश हांच्या आवाजातलं हे गीत आज का पंची या फिल्मा खातीर ही गीत रचना आसा शैलेंद्र हांची, संगीतकार आसात शंकर जयकिशन.

आणि सदाबहार कार्यावळ मुखार वता आसतना लता मंगेशकर हांच्या आवाजांतले आ ह्या फिल्मातलें गीत आयकुया शैलेंद्र हांचें, संगीतकार शंकर जयकिशन.

आह या फिल्मातलं हे गीत लता मंगेशकर ह्यांच्या आवाजात तुम्ही ऐकत आले. अनिशान सदाबहारी कार्यावर सोपेत असताना डॉन या फिल्मातलं गीत गायतात आशा भोसले.

श्रोतेहो, सकाळचे ठीक 10:10 होत आहेत. आपण ट्यून केलेला आहे 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राचा FM रेनबो चॅनल. आमचा यापुढील कार्यक्रम काही क्षणांमध्येच.

श्रोतेहो, मराठी गीतांच्या या कार्यक्रमात आपण ऐकत होता लता मंगेशकर आणि इतरांनी गायलेलं शांता शेळके यांचं हे गीत. आणि हा कार्यक्रम पुढे नेत असताना कट्यार काळजात घुसले या चित्रपट या संगीत नाटकातील पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं गीत ऐकूया. स्वर आहे प्राची जठार यांचा.

मराठी गीतांच्या या कार्यक्रमात आपण ऐकत होता कट्यार काळजात घुसले या संगीत नाटकातील पुरुषोत्तम दारवेकर यांचं गीत, स्वर होता प्राची जठार यांचा. मराठी गीतांचा हा कार्यक्रम पुढे नेत असताना पुढचं पाऊल या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेलं गीत ऐकूया, सुधीर मोघे यांचं.

पुढचं पाऊल या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेलं गीत आपण ऐकत होता, सुधीर मोघे यांचं. आणि विविधरंगी अशा या मराठी गीतांच्या कार्यक्रमात यापुढे सुरेश भट यांचं गीत, स्वर आहे निर्मला देवी यांचा आणि संगीतकार आहेत श्रीकांत ठाकरे.

0: श्रोते हो मनाच्या तारा हळुवारपणे छेडणार भक्ती संगीत.
1: विष्णू माय जग
2: तरल स्पंदन जागवणार भाव संगीत.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30 वाजता
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज।

0: म्हणजे आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादई वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
1: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
0: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
1: अगदी रोज।

श्रोते हो 105.4 मेगाहर्ट्सवर आपण ट्यून केलाय आकाशवाणी पणजी केंद्राचा हा एफ एम रेनबो चॅनल. सकाळचे ठीक 10:37 होत आहेत आणि या क्षणी आपण ऐकत आहात विविधरंगी असा मराठी गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर अर्चना गोरे.

श्रोतेहो, या गीतासोबतच मराठी गीतांचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. FM रेनबो सेवा 105.4 MHz. आता बरोबर 11 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही संक्षिप्त करीत आहोत.

FM रेनबोचे वितरावणी 105.4 मेगाहर्ट्झांचे तुम्ही ऐकतात तुमच्याच आवडीच्या ह्यो तर एक वार करावे. इकरावर जाऊन 7 मिनटं आणि 40 सेकंद आता झाले असतात. सुगम संगीताची ही कार्यावळ आता सुरू करताना हो आवाज शान हांचो. ऐकूया त्याने गायले हे गीत. ही रचना असा उदय भैमरो हांची, संगीतकार अशोक पत्के.

एफएम रेनबोचे वितरावणी तुम्ही ऐकतात सुगम संगीत. शान हांचो हो आवाज, उदय भैमरो हांची ही गीत रचना, संगीतकार अशोक पत्के आणि ह्या उपरांत स्वप्नील बांदोडकर.

0: स्वप्नील बानोडकार हांणी गायलें गीत. साईश पाळणीकार हांची रचना, संगीतकार आशिल्ले अशोक पत्के. एफ एम रेनबोच्या वितरावणेंत सुगम संगीताची ही कार्यावळ आतां फुडें व्हरतना सिद्धनाथ बुया
1: गायली ही रचना उल्हास बुया हांची.

पूर्णानंद चारी आणि अनुराधा पौडवाल यांचं हो जोडावाज ही गीतरचना गजानन रायकर यांची, संगीतकार हर्ष नरसे. एफ एम रेनबोच्या वितरावणीत तुम्ही ऐकतात सुगम संगीत, ह्या उपरांत चे गीत रोखडेच.

0: FM रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घराघरान.
1: हाय हाय, आणि आता तर FM रेनबो पणजी पावता पुराय संसारांत.
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात FM रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी FM रेनबो.
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात, मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर.
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप, तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात.
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हळ्यार भाषा सिलेक्ट

0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि FM रेनबो गोवा सिलेक्ट करात
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन FM रेनबो.
0: आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर.
1: हय, पुराय संसारभर.

0: पूर्णानंद चारी आणि सांगा त्यांचं हो आवाज एफ एम रेनबोच्या वितरावणीत सुगम संगीत तुम्ही ऐकत आहात. ही रचना आशिली पुंडलिक नारायण नायक यांची. जिणेचो सार सांगपी सुंदर असे हे गीत संगीतकार हर्ष नरसे.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागाकडल्यान आयल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरा विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामा खातीर अर्ज मागयता.
2: मतीन दवरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
3: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
1: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणींत अणकार करपाक येवपाक जाय.
2: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
3: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरा विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
1: अधिक माहिती खातीर
2: संपर्क क्रमांक 7020672710.
1: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
2: RNUAIRPANAJI@gmail.com
1: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख 17 मे 2026. जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
2: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
4: आकाशवाणी आकाशवाणी.

FM रेनबोचे वितरावणे तुम्ही ऐकतात. दनपारच्या सभेत लिओ तर एक वार कार्यावळी 12 वरा जाऊन 10 मिनिटं झाल्यात. ह्या उपरांत वितराव पश्चात तर एक वार कार्यावळींची ही ओळख.

cantarat film i sangeet chirai ka chitraranjan bara bara 15 minutan che ek var jan 5 minutan che rasthali katara tar dona ank bhakti sangeet pashchimi sangeet cho tarikwar karya we 2 var 30 minuta sound pehla swade jukebox 3 ank rj choice रिक्वेस्ट करे हुए 4 वरा 5 मिनटांचेर आणि 5 वरा 10 मिनटांचेर वर्ल्ड म्युझिक पश्चिमी संगीताचे उत्तरेकवार करे हुए संजवेच्या 5 वरा 30 मिनटा मिळेल. संजवेच्या प्रसारणात पुढून एकदा तरीकवार करे हुए चित्रपट संगीत 5 वरा 35 मिनटांचे रेनबो सांग्स करे हुए 6 वरा 5 मिनटांचं 7 वरा 10 मिनटांचेर बॉलिवूड संगीत सफर 8 अंक कातारा 8:30 वरांचेर सदाबहार न्यूज एट 9:00 वरांचेर दिल्ली केंद्रा वेल्यान हे खबरांपत्र सहक्षेपीत केल्या उपरांत 9:15 मिनटां सावन तर एक वार करया वेळी पहिल्या सुवातेर येस्टडे वन्स मोर 10:05 मिनटांचेर आरजेस चॉईस आणि 11:10 मिनटांचेर निमणी कार्यावर जेस टाइम ऐकपेनो एफ एम रेनबोच्या वितरावणीत आमचं तुमचं हो सांगात मध्यान रातच्या 12:05 मिनटां.

एफ एम रेनबोची वितरावणी तुमच्याच सांगातान फुडें वतना आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान. ह्या उपरांत दिसभरांतल्या कांय मुखेल अशा कार्यावळींची ही वळख. 2:30 चित्रसंगीत, 5:30 कोंकणीतली युववाणी घेवन येता मानसी वाळवे हांच्या आपोलप घोटेर. 10:15 शब्दुली, 3:00 प्रवासातील गमती जमती अंजली आमोणकार हांचे उलोवप. चावडेर कार्यावळींत 7:30 मध उत्पादन आणि मधमाशी संवर्धन. सुप्रजित रायकार हांची राहुल कुलकर्णी हांणी घेतिल्ली ही मुलाखत. ही निर्मिती प्रिया रेडकार हांची. दिल्ली केंद्रावेल्यान तरेकवार कार्यावळी आमी सहक्षेपीत करतले. 9:15 स्पॉटलायट आणि 9:30 पब्लिक स्पीक. मनाजोगती गीतां तुमच्याच मागणे वेल्यान रातच्या 10:00 म्हादय चॅनला वेल्यान. ह्या उपरांत दिसभर वितरावपाच्यो ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल अश्यो कार्यावळी तुमी आयकली. कार्यावळींची ही रुपरेषा.

FM Rainbow TV Trauni, तुम्ही ताल थल्ला फिल्मी संगीताचेर ऐकत चित्ररंजन आमच्या स्टुडिओतल्या घड्याळात बरोबर 12 वरां जाऊन 30 मिनटां आणि 40 सेकंद जाल्यात.

राजा हिंदुस्तानी फिल्मा खातीर हो आवाज अलका याग्निक हांचो एफएम रेनबोचे वितरावणी तुम्ही ताल थल्ला फिल्मी संगीताचेर आयकत. चित्ररंजन, कविता कृष्णमूर्ती आणि श्रेया घोषाल ह्या उपरांचे गीत देवदास फिल्म.

एफएम रेनबो 6 वितरावणी तुम्ही ताल ठरला फिल्मी संगीताचे ऐकत चित्ररंजन. देवदास फिल्मातल्या या गीता उपरांत कुमार सानू 1942 अलग.

1942, a love story of Vinod Awaz Kumar Sanuhanzo. राहुल देवबर्मन यांच्या संगीत निर्देशनाखाला आणि आता कार्यामुळे निम्न स्वादेर शंकर एहसान लॉय यांचे संगीत बंटी और बबली.

केंद्रचे वितरावणी एफ एम बँडाच्या 105.4 मेगाहर्ट्झांचे तुम्ही ऐकत आहात दनपारच्या सभेतल्यो ह्यो तर एक वार कर्यावळी. एक वर जाऊन 7 मिनटां जाल्यात. ऐकूया कातारां.

एफएम रेनबोच्या वितरावणीत कात्रांची कार्यावळ सुरू करताना लॉना हांचो हो आवाज आणि या उपरांत मोगा चेलिना गायतात आल्फ्रेड रोज.

एक वर जाऊन ते 30 मिनटां आणि 15 सेकंद झाल्यात. एफ एम रेनबोच्या वितरावणी कातारांची कार्यावळ्यात आफडी मारताना आलेन कोश्ता गायतात धवें घर.

नमस्कार, रसिक श्रोते हो, एफ एम रेनबोच्या प्रसारणात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण ऐकत आहात आपल्याच आवडीचे आमचे हे विविध रंगी कार्यक्रम. 2 वाजता आहेत, सादर करीत आहोत भक्ती संगीत.

स्वतः कार्यक्रमाची ही सुरुवात होती अजित कडकडे यांनी गायलेल्या या भक्तिरचनेनं. यानंतर संत तुकाराम महाराजांची ही रचना, भीमसेन जोशी यांचा स्वर.

संत तुकाराम महाराजांची ही रचना आपण ऐकलीत. भीमसेन जोशी यांनी गायलेल्या या रचनेनंतर किशोरी आमोणकर ऐकूया. संत नामदेव महाराजांचा हा अभंग.

0: किशोरी आमोणकर यांनी गायलेलं संत नामदेव महाराजांचं हे पद आपण ऐकलं. श्रोतेहो, भक्तिसंगीताचा हा कार्यक्रम एफ एम रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकत आहात. आपल्या जडणघडणीत आकाशवाणीची भूमिका असते फार महत्वाची. आकाशवाणी करते आपल्यावर चांगले संस्कार. आकाशवाणी बद्दल
1: गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत व्यक्त करतायत आपले विचार.
2: मी लहानपणापासून आकाशवाणी ऐकतो, आजही ऐकतोय, आपणही सर्वांनी ऐकावी ही विनंती.
3: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी.
4: एफ एम रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना.
5: 2 ते 2:30 या वेळेत
6: हा छंद जीवाला लावी पिसे.
3: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भाव तरंग. सदाबहार नाट्य संगीत.
4: एफ एम रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना. दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
5: एफ एम रेनबो,
4: संगीताची सप्तरंगी दुनिया.

एफ एम रेनबोच्या प्रसारणात श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी संत तुकाराम महाराजांची रचना, पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा हा स्वर, शांकनील यांचं संगीत.

संत तुकाराम महाराजांची ही रचना, पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा स्वर. अवघे पावन पंढरपुर या संग्रहासाठी ही रचना. श्रोतेहो भक्ती संगीताचा हा कार्यक्रम FM रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकत आहात. 2:30 होत आहेत. काही क्षणातच आपला निरोप घेते मी चारुशिला. RJ वॅलीच्या साथीनं यानंतर पश्चिमी संगीत. या क्षणी मुखेल खबरो ऐकत रहा FM रेनबो.

हॅलो, हाय, नमस्कार. तुम्ही ऐकताय 105.4 मेगाहर्ट्झचे एफ एम रेनबो चॅनल. बरं झाल्यात बरोबर 5:30 एफ एम रेनबो चॅनलाक, त्याचबरोबर आकाशवाणी केंद्राच्या म्हादय चॅनलाक तुम्ही न्यूज ऑन ॲप वरसून ट्यून इन करू शकता. हांव आरजे कपिला आयच्या सांजे सभेत तुमकां सगळ्यांक येवकार दिता. तुमच्या संगताक आसतले 9 मेरेन. आयच्या सांजे घेवन आयला तरेकवार कार्यावळी. तर पयले सुवातेक ऐकुया आयज वितरपी कार्यावळींची वळेरी.

5 वाजून 25 मिनिटाचे रघुपाक रावात मराठी चित्रपट संगीत. सवारा 5 मिनिटाचेर रेनबो सॅन्स.

श्रोते हो तुम्हा सर्वांना नमस्कार. FM रेनबोवर आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीत कार्यक्रम. आपल्या या संगीत मैफिलीत आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात करूया एका सुंदर गीतानं.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात अमित राज आणि हर्षवर्धन वावरे यांच्या स्वरात फ्रेंड्स चित्रपटातलं हे गीत, गुरु ठाकूर यांचे शब्द, अमित राज यांचे संगीत.

0: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भाव तरंग सदाबहार नाट्य संगीत
1: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
2: FM रेनबो
1: संगीताची सतरंगी दुनिया।

0: मिस्टर अँड मिसेस सदाचारी या चित्रपटातले गीत आपण ऐकलं सागर फडके यांच्या स्वरात.
1: आपल्या जडणघडणीत आकाशवाणीची भूमिका असते फार महत्वाची. आकाशवाणी करते आपल्यावर चांगले संस्कार. आकाशवाणी बद्दल
2: गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत व्यक्त करतायत आपले विचार.
3: मी लहानपणापासून आकाशवाणी ऐकतोय, आजही ऐकतोय, आपणही सर्वांनी ऐकावी ही

श्रोते हो, आपल्या साथीने वेळ कसा गेला समजलंच नाही. मराठी चित्रपट संगीताचा हा प्रवास आज इथेच थांबवते. आपण पुन्हा भेटू. तोवर आपली आरजे कपिला घेत आहे आपला निरोप. बरोबर 5:58 ऐकायला विसरू नका कोकणी ठळक बातम्या आणि 6 वाजता हिंदी बातम्या.

कामा वयली दगदग ट्रॅफिक इतलो बोवाळ घरा पावपाचो हुस्को तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो एफ एम रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 मेगाहर्ट्झांचेर रेनबो सांज

एक महिनो हे सुंदर कोकणी गीत तुम्ही ऐकले अक्षदा बांदेकर ह्यांच्या आवाजात.

0: जनगणना के पहले चरण में हाउस लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके मकान की गणना होगी। आइए आपकी साझेदारी से इसे सफल बनाएं और विकसित भारत 2047 की ओर एक और कदम बढ़ाएं।
1: ऐकवेनो रेनबो सायन्स कार्यवाही परतून एक फाव तुमका सगळ्यांक योगार। ऐकवेनो आयज आसा 11 मे नॅशनल टॅक्नॉलॉजी डे। नॅशनल टॅक्नॉलॉजी डे फक्त सायंटिस्टा खातीर न्ही तर तो दर एका मनशा खातीर आसा जो नवो विचार करता। आयज आमी घरा बसून व्हिडिओ कॉल्स करतात, ऑनलायन शिकतात, डिजिटल पेमेंट्स करतात, हे सगळे तंत्रगिन्याना खातीर शक्य झाले। पूण ह्या प्रवासातले व्हड पावल म्हळ्यार 11 मे 1998 राजस्थानच्या पोखरण हांगा भारतान यशस्वी अणुचाचणी केली। हातून जायत्या सायंटिस्टांची मोलाची भूमिका साकारली। तातून डॉक्टर APJ अब्दुल कलाम हांचे नाव खाशेलेपणान घेवपा सारखे आसा। तांणी फक्त मिसायल्स तयार केल्यो ना तर सपनां तयार केली, तरणाट्यांक प्रेरीत केले की भारत स्वतःच्या बळाचेर उबो राहू शकता। टॅक्नॉलॉजी म्हळ्यार फक्त मशीन्स न्ही, तंत्रगिन्यान म्हळ्यार अडचणी सोडोवपाची ताक। आयज भारत स्पेस टॅक्नॉलॉजी, वखदां, डिजिटल इनोव्हेशन ह्या सगळ्या मळाचेर नेटान फुडें वता।

ऐकवेनो हे गीत तुम्ही ऐकले परमाणू फिल्मातले ज्योतिका टांगरी आणि कीर्ती संगाती हांच्या आवाजान सचिन जिगर हांचे संगीत आशिल्लें.

0: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक एफएम रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 मेगाहर्ट्ज एफएम रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.
1: आकाशवाणी पणजीचो युट्यूब चॅनल एफएम रेनबो गोवा. तुमचे आवडीच्यो कार्यावळी आता ऐकात, लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात. आकाशवाणी पणजीचो युट्यूब चॅनल एफएम रेनबो गोवा.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी, हांव अक्षता छत्रे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सोमनाथ अमृत पर्व उत्सवा वेळार गुजरातींतल्या सोमनाथ देवळांत प्रार्थना आनी म्हापूजा केली. जिर्णोद्धार जाल्ल्या देवळाची 75 वर्सां पुराय जाल्यात. खंयचोय देश आपल्या मुळा कडेन जोडिल्लो उरलो जाल्यारूच तो बरो तेप घटमूट उरूंक शकता अशें म्हणून ह्या वेळार उलयतना प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले.
1: पुनर्निर्मित सोमनाथ मंदिर में 75 वर्ष पहले प्राण प्रतिष्ठा हुई तब भारत ने एक नई चेतना यात्रा शुरू की थी. आज 75 वर्ष बाद वही यात्रा और अधिक व्यापक रूप में हमारे सामने है. हमें इसे नई ऊंचाई पर लेकर जाना है. हमारे संकल्पों को पूरा करने में दादा सोमनाथ का आशीर्वाद हमेशा हमारे साथ रहे, यही प्रार्थना है.
0: अस्तंताशेतले संकटाच्या काळात देश घटमूट उरपा खातीर देशातल्या लोकांनी वाटो घेवचो असे आवाहन प्रधानमंत्री मोदी हांणी केला. आयात केल्ल्या इंधनाचो वापर उणो करचो असे तांणी सांगले. एक वर्ष परदेश प्रवास टाळपा सयत डेस्टिनेशन वेडिंग वा भांगराची अतिरिक्त खरेदी मर्यादित करप हाचेर तांणी भर दिलो. प्रधानमंत्र्यांनी वर्क फ्रॉम होम ही कामाची पद्दत परतून सुरू करपाचोय उलो मारला. नागरिकांनी खावपाच्या तेलाचो वापर जाल्यार शेतकऱ्यांनी परदेशातल्यान आयात केल्ल्या फर्टिलायझरांचो वापर उणो करचो अशें प्रधानमंत्र्यांनी सांगले. वोकल फॉर लोकल चळवळीक तेको दितना तांणी भारताक 2047 मेरेन विकसीत भारत हें ध्येय साध्य करपा खातीर आत्मनिर्भरताय आनी सेंद्रीय शेतीची गरज आसा हाचेर भर दिलो. अस्तंत बंगाल राज्य सरकारान बांगलादेश शिमेचेर कुंडो बदलपा खातीर सीमा सुरक्षा दळाक जमीन हस्तांतरीत करपाचो निर्णय घेतला. वेंचणुके उपरांत अस्तंत बंगालान नवे सरकार तयार जाला आनी पयले मंत्रीमंडळ बसकेन हो निर्णय घेतला. ह्या निर्णया बद्दल उलयतना अस्तंत बंगालचे मुखेलमंत्री सुवेंदू अधिकारी हांणी सांगले.
2: आज पहले कैबिनेट में हम लोग VSF को लैंड ट्रांसपोर्ट करने का डिसीजन ले लिया है. लैंड ट्रांसपोर्ट आज से शुरू होगा. पहले कैबिनेट आने वाला 45 डेज के अंदर पूरा के पूरा जमीन MHA को ट्रांसफर करेगा. VSF फेंसिंग पूरा कर देगा और इलीगल इन्फिल्ट्रेटर्स का जो हमारी प्रॉब्लम चल रहा है ये भी कुछ दिन के अंदर रिजोल्व हो जाएगा.
0: देशभरान पेट्रोल आणि डिझेलचो फावो तो साठो उपलब्ध असा आणि घरगुती गरजे खातीर LPGची पुरवण अखंडित असा असे सरकारान सांगला. अस्तंत आशियातल्या हालीच्या घडामोडीविषयी आज नवी दिल्लीन जाल्ले आंतरमंत्रालयीन बसकेन उलोप करताना पेट्रोलियम आणि सैमीक वायू मंत्रालयाची संयुक्त सचिव सुजाता शर्मा हांणी सांगले की फाटल्या 3 दिसांनी 1,26,00,000 बुकिंगातल्या 1,14,00,000 LPG सिलेंडर घरांनी पावल्यात. पुडुचेरीचे मुखेलमंत्री म्हणून NDAचे फुडारी N रंगस्वामी सोपूत घेतले. बिरेस्तारा लोकनिवासांत जावपी कार्यावळीन लेफ्टनंट गव्हर्नर K कैलासनाथन तांकां सोपूत दितले. हो सोपूतविधी सुवाळ्याक केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे वेंचणूक प्रभारी डॉ मनसुख मांडविया, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, पुडुचेरीचे भाजप प्रभारी निर्मल कुमार सुराना आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष VP रामलिंगम ह्या सुवाळ्यांत वाटो घेतले. ICC जाहीर केल्याप्रमाणे दादल्यांच्या वनडे पंगडाच्या क्रमवारीन भारतान आपली पहिली सुवात तिगोवन दवरल्या. जाल्यार दादल्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीनूय आपली पहिली सुवात तिगोवन व्हाईट बॉल क्रमवारीन भारताचो पंगड उत्कृष्ट कामगिरी करता. आता ही एक कळवणी. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबऱ्या विभागावरवी वृत्तनिवेदकाच्या पदाखातीर करारचेर पात्र उमेदवारांकडल्यान अर्ज मागयल्यात. अर्ज करपाक निमाणी तारीख 17 मे 2024 अशी आसा. ह्या पदा खातीर कोंकणी भाशेचे गिन्यान आसचें जाल्यार इत्सूक उमेदवारांनी आपलो अर्ज हेड ऑफ RNU आकाशवाणी पणजी अल्तिनो पणजी

आयकुबेनो, आयज आमी मोबायल ॲपचेर गाणी आयकतात, प्लेलिस्ट शेअर करतात. पण एक काळ असो आशिल्लो जेव्हा घरात एकूच रेडिओ असताले आणि सगळे कुटुंब एकठांय बसून कार्यावळी आयकताली. रेडिओवर खबरो, मनोरंजन, क्रिकेट कॉमेंट्री दिली. केन्ना केन्ना एकांतपणान सांगात लेगीत दिलो आणि दिता सुद्दां. वाल रेडिओ ते ट्रान्झिस्टर मेरेन, FM सावन डिजिटल स्ट्रीमिंग मेरेन टेक्नॉलॉजी बदलत गेली. ग्रॅमोफोन रेकॉर्ड्स, कॅसेट टेप, CD, MP3, स्ट्रीमिंग ॲप्स, संगीताचे स्वरूप बदलत गेले, पण गाणी अजूनही यादी जिथे दवरतात. काय गाणी ऐकली की भुरगेपण याद येतात, काय गाणी मन शांत करतात, काय गाणी देशभक्ती जागयतात. टेक्नॉलॉजीन संगीताक गती दिली, पण भावना अजूनही सुरांनीच असा.

बहनों, AI, स्मार्टफोन्स, ऑनलाईन शॉपिंग, व्हर्च्युअल मिटींग्स, तंत्रगिन्यान आता फक्त एक साधन उरूंक ना, तो आमच्या जिणेचो भाग जाला. आयज गांवांनी लेगीत ऑनलाईन शिक्षण पावता, डॉक्टर व्हिडिओ कन्सल्टेशन करता, शेतकरी हवामानाचे ॲप्स वापरता. पण ह्या डिजिटल जगात एक गजाल लक्षात दवरची पडटली, वेग वाढलो तरी संवेदनशीलता उणी जावंक फावना, स्क्रीन्स व्हडल्यो जाल्यो तरी नाती ल्हान जावंक फावना. टेक्नॉलॉजीचो वापर मनीसपण घट करपा खातीर जावपाक जाय.

आयकुबेनो, भारताचो फुडार फक्त इम्पोर्टेड टेक्नोलॉजी ना तर तो नव्यो कल्पना करपी तरणाट्या मदीं आसा. आयज भुरगीं रोबोटिक्स शिकतात, कोडिंग करतात, स्टार्टअप सुरू करतात, स्पेस रिसर्च हातून आवड दाखयतात. इस्रो प्रवास आसूं वा डिजिटल इंडिया आसूं, ह्या न्यू इनोवेशन्स भारत नव्या युगा कडेन नेटान वता. पूण ह्या प्रगतीक संस्कृती, कला, संगीत आनी मनीसपणाचो सदांच सांगात उरूंक जाय. कारण मशीन्स स्मार्ट जावूं शकता, पूण सेन्सिटिव्हिटी फक्त मनशा कडेन आसता.

तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झचे एफ एम रेनबो चॅनल वर झाल्यात 7:01 मिनटां रेनबो सांज कार्यावळीत परतून एक फावट तुमकां सगळ्यांक येवकार. ऐकपे न्हू, पोखरण सावन स्मार्टफोन्स मेरेन, रेडिओ सावन डिजिटल स्ट्रिमींग मेरेन आनी टॅक्नोलॉजी ते मनीसपण मेरेन एक सोबीत प्रवास आमी आयज रेनबो सांज कार्यावळीत केलो. ऐकुया रेनबो सांज कार्यावळीचें निमणें गीत. ह्या गिता वांगडा आमची कार्यावळ सोंपता. आशा करता आयची कार्यावळ तुमकां आवडला आसतली. बरोबर 7:05 मिनटांचेर आयकुपाक रावात न्यूज इन इंग्लीश.

0: जनगणना के पहले चरण में हाउस लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके मकान की गणना होगी। आइए आपकी साझेदारी से इसे सफल बनाएं और विकसित भारत 2047 की ओर एक और कदम बढ़ाएं।
1: एक मिनट तुम्ही ऐकत आहे 105.4 मेगाहर्ट्झ एफएम रेनबो चॅनल वरा झाल्यात 7:31 बॉलिवूड संगीत सफर कार्यावळी तुमका परतून एक फावट येवकार। आयज आमी उलयता सदाशिव अमरावपूरकर हांच्या बॉलिवूड सफर आमी जाणून घेता। लोक तांकां महाराणी म्हणून वळखतात पूण खऱ्या आयुष्यान ते एक साधे आनी वैचारीक मनीस आशिल्ले। तांच्या अभिनयातली ती धार आनी तांचो खास अहमदनगरी अंदाज आयजूय लोकांच्या मनात आसा। 1991 साला सडक चित्रपटान महाराणी ही भूमिका साकारीत असताना इतिहास रचलो। फिल्मफेअर सारख्या ऑर्गनायझेशनान तांच्या खातीर बेस्ट विलन ही कॅटेगरी सुरू केली। तुमकां हे जाणून अजाप जातले की सदाशिवजीचो इतिहासाचेर व्हड मोग आशिल्लो। तांणी एम ए इन हिस्ट्री केले, आपल्या अभिनयांतल्यान मेळिल्लो पयसो आनी कितल्याशाच सामाजीक कामा खातीर खर्च केलो। अहमदनगरच्या म्युझियमा खातीर तांणी व्हड योगदान दिला। अशा मनशाक जाणून घेवपाक म्हळ्यार एक वेगळोच अणभव। ऐकुया सडक फिल्मातले हे गीत कुमार सानू हांच्या आवाजांत।

ऐकवेनो बॉलिवूड संगीत सफर कार्यवळी तुम्ही ऐकता सडक फिल्मातले हे गीत कुमार सानू हांच्या आवाजान, देवशीष आणि जुनैद अख्तर हांचे संगीत असा समीर हांचे बोल.

आयके बेनू सदाशिवजी फक्त भेगळोवपाचे और सिरियस कामां करनासले तर लोकांक हांसोवपाक तितलेच हुशार आशिल्ले. गोविंदा वांगडा तांची जोडी एकदम फिट बसताली. कुली नंबर वन मदले शादीराम घरजोडे कोणाक याद ना. एक क्रूर खलनायक सावन एक फनी मॅच मेकर मेरेनचो हो प्रवास तांच्या अष्टपैलू गुणांचो पुरावो थारता. आयकुया कुली नंबर वन ह्या फिल्मातले हे गीत.

0: मुली नंबर वन या फिल्मातले गीत तुम्ही एकदा कुमार सानू आणि सांगा त्यांच्या आवाजान आनंद मिलिंद हांचे संगीत आशिले समीर हांचे बोल. ऐकवेनो या खिणा घेऊया बॉलिवूड संगीत सफर करेवेळी एक लहान बिसव.
1: FM रेनबोचे सप्त रंग आणि सप्त सूर पावल्यात गोयच्या घराघरान.
2: हाय हाय, आणि आता तर FM रेनबो पणजी पावता पुराय संसारांत.
1: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात FM रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी FM रेनबो.
2: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात, मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर.
1: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात.
2: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हणजे भाषा सिलेक्ट करात.
1: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि FM रेनबो गोवा सिलेक्ट करात.
2: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन FM रेनबो.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर.
2: हय, पुराय संसारभर.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागाकडल्यान आयल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरा विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आणि अणकारपी ह्या कामा खातीर अर्ज मागयता.
2: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
3: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सां.
1: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणींत अणकार करपाक येवपाक जाय.
2: निवड प्रक्रियेत लेखी परीक्षा, मुलाखत आणि आवाजाची चाचणी जातली.
3: उमेदवारांनी ठरायली फी भरून आपलो अर्ज खबरा विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
1: अधिक माहिती खातीर
2: संपर्क क्रमांक 7020672710.
1: नंबर परतून एक फाउट 7020672710. ईमेल संपर्क
2: RNUAIRP

0: RNUAIRPANJI@gmail.com
1: RNUAIRPANJI@gmail.com अर्ज पावपाची निमाणी तारीख 17 मे 2026. जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षांत घेवचे. येयात
0: तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
1: आकाशवाणी आकाशवाणी.
2: आयकपणा तुम्ही ऐकता बॉलिवूड संगीत सफर ही कार्यावळ. आम्ही उलयता सदाशिव अमरापूरकर हांच्या बद्दल. 90s दशकां मदीं सदाशिवजीन दाखोवन दिले की ते फक्त खलनायक न्हय तर आदार दिवपी भुमिकेत तितलेच बळकट आसात. मागीर तो कडक बापूय आसूं वा भ्रश्ट अधिकारी. 1997 साला आयिल्ले इश्क फिल्मांत सदाशिव अमरापूरकर हांणी एका गर्विष्ट आनी कडक बापायची भुमिका साकारली. जरी हे फिल्म एक कॉमेडी ड्रामा आशिल्ले, ते सदाशिवजीच्या गंभीर अभिनयान आणि कडक आवाजान कथेंत एक वेगळोच तणाव निर्माण केलो. ऐकूया इश्क फिल्मातले हे गीत.

आयकपेनो सदाशिव अमरापूरकर ते फक्त नट नासले, ते प्रथम श्रेणीचे क्रिकेट खेळगडे आशिले. तांणी 50 परस चड नाटकांचे दिग्दर्शन केले. आयज तांच्या जन्मदिसा निमतान आमी तांकां फक्त एक खलनायक वा विनोदी नट म्हण न्हय तर एक इमानदार कलाकार म्हण याद करतात. आयच्या बॉलिवूड संगीत सफर कार्यवळीत इतलेच. निमाणे गीत ऐकूया जे आमकां एकचाराची शिकवण दिता आनी सदाशिवजीचो एक शांत स्वभाव दाखयता. ह्या गीता वांगडा हांव आरजे कपिला बॉलिवूड संगीत सफर कार्यावळींतल्यान निरोप घेता. बरोबर 7:58 मिनटांचेर आयकुपाक रावात कोंकणी मुखेल खबरो.

ऐकुपेनो, तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झचे एफ एम रेनबो चॅनल. वरा झाल्यात बरोबर 8 वरा. कातारांच्या कार्यावळी तुमकां सगळ्यांक मायमोगाचो येवकार. कातारांच्या कार्यावळीचे पयले कातार ऐकुया पी बी श्रीनिवास आनी एस जानकी हांच्या आवाजान.

0: Wilmix आणि शेरन ह्यांच्या आवाजान हे कतार तुम्ही ऐकले. Wilmix ह्यांचे बोल आशिले मारियानो रॉड्रिगीस आणि बाल्थासार फर्नांडिस ह्यांचे संगीत.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागाकडल्यान आयिल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरा विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामा खातीर अर्ज मागयता.
2: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
3: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
1: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
2: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
3: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरा विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
1: अधिक माहिती खातीर
2: संपर्क क्रमांक 7020672710.
1: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
2: RNUAIRPANAJI@gmail.com
1: RNUAIRPANAJI@gmail.com.

0: अर्ज पावपाची निमाणी तारीख 17 मे 2026. जागे तात्पुरत्या करारचेर आसा हे लक्षांत घेवचे.
1: तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
2: आकाशवाणी.

0: तुमची सांज आनिकुई मोगाची करपा खातीर FM रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. ना तर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावू येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा FM रेनबोंत सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा.
1: हॅलो गोंय

0: शाखेची पदवी मेळिल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
1: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणींत अणकार करपाक येवपाक जाय.
2: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आणि आवाजाची चाचणी जातली.
0: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरां विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
1: अधिक माहिती खातीर
2: संपर्क क्रमांक 7020672710.
1: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
2: RNUAIRPANAJI@gmail.com
1: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख 17 मे 2026. जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षांत घेवचे.
2: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
3: आकाशवाणी.

ऐकवेनो सदाबहार कार्यवळीत मुखार ऐकूया एन इवनिंग इन पॅरिस या फिल्मातले गीत मोहम्मद रफी ह्यांच्या आवाजान शंकर जयकिशन ह्यांचे संगीत असा. हसरत जयपुरी ह्यांचे बोल.

ऐकूमेनू सदाबहार कार्यावळीत मुखार ऐकूया तिसरी मंजिल ह्या फिल्मातले गीत आशा भोसले आणि मोहम्मद रफी हांच्या आवाजान आर डी बर्मन हांचे संगीत असा मजरूह सुलतानपुरी हांचे बोल.

ऐकबेनो सदाबहार कार्यवळीत मुखार ऐकूया जूल थीफ या फिल्मातले गीत आशा भोसले हांच्या आवाजान, एस टी बर्मन हांचे संगीत असा, शैलेंद्र हांचे बोल.